एक चिमणा चिवा चिवला माझा साजण जागा झाला हो सूर्य उगवला एक चिमणा चिवा चिवला